पर्यंत दत्ता डावजेकर यांचं चित्रपट वाट पाहते गुणवेची. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय तुळजा भवानी चित्रपटातलं मल्लेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत मा दा देवकाते.